नमस्कार, सुप्रभात श्रोते हो एफएम 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप्लिकेशनवर. हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थातच 18 मे 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपण सर्व श्रोत्यांचं मी अनुराधा कुलकर्णी मठकरी मनपूर्वक स्वागत करते. सभेचा प्रारंभ करूया या मंगलध्वनीनं.

FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, आता या प्रसन्न पहाटेच्या वेळी प्रसारित करत आहोत सुमधूर भक्तिगीतांची भक्तीधारा.

श्रोते हो, भक्तिधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सूर्याष्टकम ऐकलं. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात, प्रवीण दवणे यांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण आत्ताच ऐकल्यात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. भक्तिधारा हा कार्यक्रम आपण ऐकता आहात FM 101.4 MHz अर्थातच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत बा. भ. बोरकर यांची रचना, जी गायली आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. माणसाला संसारातल्या क्षुद्र गोष्टींपासून, अहंकारापासून आणि पापपुण्याच्या भीतीपासून मुक्त करणारा हा संदेश बाबा बोरकर यांनी या गीतातून दिलाय. दुःख सुखाचा कसलाही बाऊ न करता एखाद्या बहरू लागलेल्या फुलासारखं किंवा वाहणाऱ्या नदीसारखं आनंदी आणि निरपेक्ष आयुष्य

कसं जगावं याचाच संदेश हे गीत देतं. आणि अतिशय सुंदर सुरेल अशी रचना आहे बाबू बोरकर यांची, जी गायली आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ऐकूया.

बाभू बोरकर यांची रचना आपण आताच ऐकलीत, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. श्रोते हो, भक्तिधारा या कार्यक्रमात या ईशवंदनेनंतर आता देशवंदना अर्थातच देशभक्तीपर गीत.

श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा भक्तीधारा हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. भक्तीधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.4 MHz वरून, अर्थातच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. FM 101.4 MHz वर हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र.

श्रोतेहो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं परिपूर्ण भरलेले आकाशवाणी नाशिक केंद्राचे हे कार्यक्रम आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचवण्याकरता आता आमच्या नियंत्रण कक्षात आहेत विजय भोळे आणि मुकुंद पवार, आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधतीये मी अनुराधा कुलकर्णी मठकरी. आणि आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेतून. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण कार्यक्रम ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत सुमती पवार. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:40 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी. यात आंब्याचे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी आपल्याशी संवाद साधतील आरती शिरवाडकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:15 सकारात्मक विचार देणारा कार्यक्रम अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. 6:50 अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेचा भाग 9 आपण ऐकणार आहात, ज्यात आपल्याशी संवाद साधणार आहेत भावेश ब्राह्मणकर. असा बसवंत गार्डन परिसर प्रसारित होईल 6:50. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा. यात वैज्ञानिक कोडी जरूर ऐका, संवादक तृप्ती बक्षी. 7:00 आपण एका सुमधूर हिंदी गीताचा आनंद घेणार आहोत. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:15 सुमधूर भावगीतांचा आनंद देणारी भावधारा प्रसारित केली जाईल. 7:50 क्रिसेंट म्युच्युअल फंड हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 7:15 सुमधूर सुगम गीतांचा आनंद आपण घेणार आहात आमच्या गीतधारा या कार्यक्रमात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया 8:30 आमच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. यानंतर 9:00 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम गीतभारती प्रसारित केला जाईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित होईल. श्रोतेहो, यानंतर 11:00 ते 11:30 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 12:00 वनिता मंडळ, 5:30 आमच्या युवा मित्र मैत्रिणींसाठी युववाणी, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार हे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. याबरोबरच नियोजित वेळी जिल्हा राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र सहक्षेपित होतील. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची. FM 101.4 MHz आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आणि आता ऐकूया हा एक संदेश.

आपल्या गावातली नदी आपली जीवनदायिनी आहे. तिचं पावित्र्य आपण जपूया, तिचं पात्र आपण स्वच्छ राखूया. तिच्या निर्मळ पाण्यात आपल्या आरोग्यदायी जीवनाचं प्रतिबिंब आपण पाहूया.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके. यात ऐकूया पु ल देशपांडे यांनी रेखा

0: नमस्कार मंडळी, मी सुमती पवार. आज आपण दुसरी व्यक्तिरेखा बघणार आहोत, हरी तात्या. हरी तात्या हे त्यांचे व्यक्तिचित्र वाचताना मंडळी मी अक्षरशः हरवून गेले. डोळ्यांच्या कडा तर किती वेळा पाणावल्या गणतीच नाही. शब्दांच्या फटकाराने, अद्वितीय कारागिरीने एखादी व्यक्ती साक्षात नजरेसमोर उभी कशी करावी हे पुलंच्या इतके क्वचितच कुणाला जमले असेल. हरी तात्या सतत भूतकाळात आणि इतिहासात रमणारे व्यक्तिमत्व. हा माणूस वर्तमानात कधी जगलाच नाही आणि त्याला व्यवहार कधीही कळला नाही, कारण त्याच्या जीवनाचे गणितच मुळे वेगळे होते. अरे पुराव्यान साबित करीन हे त्यांचे पालूपद होते. पुरुषोत्तमा, शनिवार होता, दुपारची वेळ, असे म्हणत माझ्या जन्माची कथा त्यांच्या तोंडून मी बऱ्याच वेळा ऐकली असं पुलं आपल्याला सांगतात. पुढे पुलं म्हणतात आजोबांना देखील ते अरे तुरे करायचे. आजोबा त्यांना दरमहा 5-10 रुपये खर्चाला देत असत. पुढे ते म्हणतात माझी आजी अन्नपूर्णा होती, 5-10 माणसं सहज पंक्तीला खपून जात असत. अशाच पाहुण्यात हरिकाका एक दिवस आले असावेत. माझ्या लहानपणी मी त्यांना पाहिले, तसेच ते राहिले. मांजर पाटाची पैरण, पंच आणि डोक्याला मळकट टोपी, नाकाची पूर धरून दक्षिणोत्तर टोपी घालायचे. हरितात्यांनी जगण्यासाठी काय उद्योग केला हे आम्हाला कधीही कळले नाही. आमच्या आजोबांनी त्यांना वेळोवेळी फक्त व्यापार काढून दिले. एकदा त्यांनी पावसाळ्यात छत्रीचा व्यापार करायला पैसे दिले. ते हरितात्यांना सांगत, अरे ही बघ 6 छत्र्यांची ऑर्डर आली आहे, त्या पत्त्या त्या छत्र्या पोहोचव. मग हरितात्याने आम्ही भावंडे डोक्यावर नव्या कोऱ्या छत्र्या घेऊन हरितात्यांसाठी त्या गिरायकाकडे पोहोचत असू. हरितात्यांसाठी आम्ही आगेवरून देखील चालत गेलो असतो, कारण हा माणूस रस्त्यात आम्हाला वामनांचे आणि पंतांचे श्लोक आणि आर्या मोठमोठ्याने शिकवित जायचा. एका कट्ट्यावर बसून त्यांनी आम्हाला रामदासांची कथा सांगितली. जणू काही ते मोरोपंत, वामन पंडित, तुकाराम, रामदास, शिवाजी महाराज यांच्याबरोबर एका चाळीत राहत होते, कारण कुठल्याही भूतकालीन कथेत ते स्वतःला गोवायचे. तात्या म्हणायचे, हा रामदास ना लहानपणापासून पक्का बरं का लपायचा आपला कुठं तरी, आम्ही शोधतोय, सापडतो कशाला. त्याच्याही म्हणायची, अरे आमचा नारायण कुठे दिसला का रे, आम्ही म्हटलं नाही बुवा गेली बिचारी शोधत. हरी तात्या इतक्या कळव्याने बोलत की आम्ही बाईने डोळे पुसायचे. तिनं खण काढाला म्हणून पडताळ उघडला आणि आत नारायण बसलेला. आपला ठोसरांचा हो, नारायण म्हणाला, आई चिंता करतो विश्वाची, असा हा रामदास. अगदी पुराव्यान साबित करीन हो, पुढे हा समर्थ रामदास झाला. अरे दंडात काय बेटकुळ यायची म्हणतोस, नुसता असा हात वाकवला की फुगला की दंड. तेवढ्यात इतिहासात जागे होत आणि म्हणत, नेरुरकरांच्या ऑर्डर किती छत्र्यांची आली रे, की निघाली आमची वरात डोक्यावर छत्र्या घेऊन. त्यांच्या या व्यापाराची हौस हरितात्यांपेक्षा आमच्या आजोबांनाच अधिक होती. पुढे त्यांनी त्यांना अगरबत्त्यांचा व्यापार करायला भांडवल दिले. पुलं म्हणतात, दासबोधाची पारायणे करून इतका अव्यवहारी माणूस माझ्या बघण्यात नाही. माझी आजी तर थट्टे न म्हणायची, अरे हरितात्या शिवाजीने ठेवून घेतले की काय तुला जेवायला. पण हरितात्या शिवाजीच्या पंक्तीला सहस्र वेळा जेवले होते. शिवशाही पेशव्याच्या पुढे हा माणूस मनाने कधी आलाच नाही. हरितात्यांविषयी किती बोलावे. पुलं म्हणतात, आमचे बालपण इतिहास जमा झाले. घरातली करती माणसे दृश्य लागली तशी गेली, पै पाहुणे गेले, हरितात्या गेले, पण कुठे गेले काय कोण चौकशी करणार. हरितात्यांना करता सवरता मुलगा आहे हे मला त्यांच्या शेवटच्या आजारात कळले. ईस्ट आफ्रिकेत व्यापारी कंपनीत होता असं म्हणतात. मी भेटायला गेलो तेव्हा ते आंधळे झाले होते. हरितात्या मी पुरुषोत्तम आलोय बरं का, ये हरितात्या म्हणाले. आम्ही आता सुरत आज. बऱ्याच दिवसांनी गृह संस्कार या सदरात हरितात्यांचे नाव वर्तमानपत्रात छापून आले. एक चालता बोलता इतिहास इतिहास जमा झाला. एवढेच इति पुल.
1: पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांविषयी आपल्याशी आज संवाद साधलात सुमती पवार यांनी. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. FM 101.4 MHz वरून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो, आता स्वरूप कृषीवाणी काही वेळातच.

0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक. अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
0: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: FM 101.4 MHz हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत स्वरूप कृषीवाणी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
2: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया आंब्याचे मूल्यवर्धित पदार्थ याविषयीची माहिती. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत आरती शिरवाडकर.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याकडे केले जातात आणि वर्षभरही या आंब्याची चव आपल्याला चाखता यावी म्हणून आपण पारंपरिक पद्धतीनं आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत साठवणुकीसाठी आपण करून ठेवत असतो. त्यामध्येच आंब्याची गोड चटणी ही सुद्धा एक मूल्यवर्धित पदार्थ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आंब्यापासून गोड चटणी कशी करायची आहे ते आजच्या आपल्या कृषीवाणीमध्ये आपण जाणून घेऊयात. कच्च्या आंब्यापासून गोड चटणी करण्यासाठी 1 किलो कैरीचा गर, 1 किलो साखर, 300 ग्रॅम वेलदोडे, 15 ग्रॅम लाल मिरची पावडर, 15 ग्रॅम अद्रक, कापलेला कांदा 60 ग्रॅम, लसूण 15 ग्रॅम, मीठ 40 ग्रॅम. कच्च्या आंब्यापासून कैरीची गोड चटणी करण्यासाठी आपल्याला प्रथम कैरी जी आहे ती मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे. चांगला तिचा छान गर करायचा आहे आणि कैरीचा गर करत असताना कैरीच्यावरचं जे जाड हिरवं साल आहे ते सुद्धा छिलणीच्या साह्याने ते छिलून काढायचं आणि त्याच्यानंतर किसून घेऊन तो गर जो आहे तो आपण मिक्सरमधनं काढू शकतो. गर काढल्यानंतर वेलदोडे, अद्रक, लसूण, कांदा, मिरचीची पावडर या साहित्याला मलमलच्या कपड्याच्या पिशवीमध्ये बांधून त्याची पुरचुंडी करायची आहे आणि मग ही पुरचुंडी जी आहे ती आंब्याच्या गरामध्ये त्या मिश्रणामध्ये शिजवत ठेवायची. आंब्याचा गर शिजवत असताना थोडा घट्ट होत आला की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, साखर, व्हिनेगर हे आंब्याच्या याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आंब्याचा कैरीचा जो गर आहे तो घट्ट होत जातो, तर जामसारखा घट्ट होतो आणि अशावेळी ती पुरचुंडी जी आहे आपण टाकलेली ती पिळून बाहेर काढून ठेवायची. तर झाली आपली आंब्याची गोड चटणी तयार. मग ही गोड चटणीसुद्धा प्लेनमध्ये भरताना ती थंड झाल्यानंतर स्वच्छ अशा निर्जंतुक ठिकाणी ठेवायची आहे आणि ही चटणी आपण वर्षभर वापरू शकतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या कृषीवाणीमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहो. नमस्कार.
2: आंब्याचे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी आपल्याशी संवाद साधला आरती शिरवाडकर यांनी. श्रोते हो, आणि आता एक निवेदन आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाविषयी.
4: मंडळी नमस्कार. उद्या दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा विषय आहे मातीतील सेंद्रिय कर्वाचं महत्व आणि उपाय. फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत तज्ज्ञ नितीन कोल्हे. तेव्हा अवश्य

0: करा फोन, उद्या दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये. आमचे फोन नंबर आहेत 234-27-73 आणि 295-07-72.
1: आणि मंडळी, या निवेदनाबरोबरच आजचा स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला आता निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: FM 101.4 MHz हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: नमस्कार, सुप्रभात श्रोते हो, अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात मी अनुराधा कुलकर्णी मठकरी आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नमस्कार. नमस्कार हा किती अगदी आल्हाददायक वाटणारा शब्द आहे ना. आपण परस्परांना भेटतो त्यावेळेस चटकन म्हणतो नमस्कार, आणि खरंच या नमस्कारातून आपली दखल, आपल्या उपस्थितीची दखल समोरच्यानं घेतली आहे याची जाणीव आपल्याला होते, आणि एक हलकंसं हसू आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतं, हो ना. पाया पडून नमस्कार करणं, वडीलधाऱ्यांकडनं आशीर्वाद घेणं ही आपली संस्कृती आहे. पण हल्ली काय होतं माहिती आहे, कुणी नमस्कार करायला आलं ना की आपण पटकन म्हणतो अरे राहू दे, नको नको, नमस्कार वगैरे नको करूया. पण नमस्कार करू देणं आणि नमस्कार करणं हा आपल्या संस्काराचा एक भाग आहे. कारण नमस्कार केल्यानंतर ज्याला आपण नमस्कार करतो त्याच्या तोंडून आशीर्वादच आपल्याला मिळतो. म्हणजे बघा, पूर्वीचे लोक म्हणायचे की शत्रूलाही नमस्कार करावा, कारण नमस्कार केला की समोरच्याला आशीर्वाद द्यावाच लागतो, अपशब्द दिला तर त्यालाच लागतो. खरंच आपल्या लहानपणी जेव्हा वडीलधारी मंडळी हे सांगायचे त्यावेळेस त्याचा पूर्ण अर्थ कळत नव्हता, पण आज जाणवतं की आपल्या संस्कृतीत नमस्कार करणं, पाया पडणं ही फक्त काही औपचारिक गोष्ट नसते हो, ती आदराची गोष्ट असते, आपलेपणाची गोष्ट असते, नात्याची कबुली असते. पूर्वी बघा, आपल्याला सरसकट शिकवलं जायचं की मोठे आले की नमस्कार करायचा, पाया पडायचे. आता काही जण असं म्हणतात की काय नमस्कार करायचा, पाया पडावं अशी माणसं तरी उरली आहेत का. पण खरं सांगू, नमस्कार हा त्या व्यक्तीला नसतोच मुळी, हा त्याच्यातल्या गुणांना असतो. आता माणूस म्हटलं तर चुका करणारच, म्हणून तो काही सरसकट वाईट होत नाही ना. खरं तर नमस्कार हा त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांना असतो, कौशल्याला असतो, साधनेला असतो. एखाद्या लेखकाला नमस्कार करताना आपण त्याच्या लेखन कौशल्याला वंदन करतो, शिक्षकांना नमस्कार करताना त्यांच्या ज्ञानदानाच्या वृत्तीला आपण मान देतो, वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना आपण त्यांच्या अनुभवाला आणि त्यांच्या जीवनात अनुभवानं आलेल्या शहाणपणाला नमस्कार करतो. खरंच देवाला आपण रोजचा नमस्कार घालतोच, देव सगळ्यात मोठा आहे आणि त्याला नमस्कार आपण घालतोच, आणि देवाला नमस्कार करावा असं आपण आपल्याला शिकवलेलं सुद्धा आहे. पण देवाला जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा तोही कदाचित आपल्याला आशीर्वाद देतच असतो, पण ते आशीर्वादाचे शब्द आपल्याला ऐकू येत नाहीत ना. मोठ्यांचे आशीर्वादाचे शब्द ऐकायला येतात, सुखी रहा, आनंदी रहा, यशस्वी हो, आयुष्यमान भव, हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात. आणि नमस्कार म्हणजे फक्त काही वाकणं नाही, तर समोरच्याच्या मनातला चांगुलपणा जाग करणं सुद्धा आहे. कल्याण मस्तू हा परिपूर्ण आशीर्वाद जेव्हा एखाद्या वडीलधाऱ्या मंडळींकडनं आपल्याला मिळतो

तेव्हा त्या एका शब्दामध्ये आपल्यासाठी चिंतलेलं सुख आहे, समृद्धी आहे, यश आहे, आनंद आहे, आरोग्य आहे, दीर्घायुष्य आहे आणि संपूर्ण आयुष्यासाठी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे हा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. खरं तर आजची पिढी थोडीशी गोंधळलेली आहे. नमस्कार करणं म्हणजे त्यांना कमीपणासारखं वाटतं, पण खरं सांगू, नमस्कार करणं हा अहंकार सोडण्याचा क्षण आहे, अनुभवाला दिलेला मान आहे आणि एक प्रकारे ना समोरच्यावर टाकलेली जबाबदारी आहे. म्हणूनच नमस्कार हा आपला संस्कार आहे. तो आपण नको नको म्हणण्याऐवजी क्षणभर थांबूया आणि अगदी मनापासून नमस्कार करणाऱ्याला सुखी रहा, कल्याणमस्तू, आयुष्यमान भव असा भरभरून आशीर्वाद देऊया. कदाचित तिथूनच पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचा धागा जोडला जाईल पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
2: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे।
0: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क।
2: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
0: अडावतकर ज्वेलर्स।
2: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: FM 101.4 MHz वर आपण ऐकता आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम। आता प्रसारित करत आहोत बसवंत गार्डन परिसर। आजच्या कार्यक्रमात अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेचा भाग 9 आपण ऐकणार आहोत। संवादक आहेत भावेश ब्राह्मणकर। बसवंत गार्डन परिसर।
4: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक।
5: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेच्या 9व्या भागात आज आपण चक्रीवादळांविषयी जाणून घेणार आहोत। कमी दाबाच्या क्षेत्राभोवती असलेल्या वातावरणातील गोंधळामुळे चक्रीवादळे निर्माण होतात। यामध्ये जलद आणि अनेकदा विनाशकारी हवा परिसंचरण असते। चक्रीवादळे सहसा हिंसक वादळे आणि खराब हवामानासह असतात। उत्तर गोलार्धात हवा घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने आत फिरते। चक्रीवादळाचे दोन प्रकार आहेत। एक म्हणजे अतिरिक्त उष्णकटिबंधीय, ज्यांना समशीतोष्ण चक्रीवादळे देखील म्हणतात। दुसरे म्हणजे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे। चक्रीवादळ हा शब्द ग्रीक शब्द सायक्लोसपासून आला आहे, ज्याचा अर्थ सापाचे गुंडाळणे असा होतो। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात येणारी उष्णकटिबंधीय वादळे समुद्राच्या गुंडाळलेल्या सापांसारखे दिसतात। उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमध्ये वाऱ्याचा वेग हा 63 किलोमीटर प्रतितास यापेक्षा अधिक असतो। वाऱ्यांची ताकद, वादळाच्या लाटा आणि अपवादात्मक पाऊस यावर चक्रीवादळांची तीव्रता स्पष्ट होते। मकर आणि कर्कवृत्तादरम्यानच्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळे म्हणतात। चीन समुद्र आणि पॅसिफिक महासागरात त्यांना टायफून, तर अन्य भागात चक्रीवादळे असे म्हटले जाते। चक्रीवादळाची निर्मिती आणि विकास विविध परिस्थितींवर अवलंबून असतो। उबदार समुद्रात 26 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि 60 मीटर खोलीपर्यंत तापमान बदलते, ज्यात बाष्पीभवनाने पाण्याच्या वाफ्याचे वातावरणामध्ये मुबलक आणि अशांत हस्तांतरण होते, त्यावेळी चक्रीवादळ तयार होते। तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरून वाढणाऱ्या हवेच्या संक्षेपणामुळे संवहन होते, यामुळे प्रचंड उभ्या ढगांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते। अशा वातावरणीय अस्थिरतेत चक्रीवादळ निर्माण होते। भारताला सुमारे 8000 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। जवळजवळ 10% चक्रीवादळांचा तडाखा या किनाऱ्यांना बसतो।

0: बहुतांश चक्रीवादळांची सुरुवात बंगालच्या उपसागरातून होते आणि ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकतात. दरवर्षी सरासरी 5 ते 6 उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होतात, ज्यापैकी 2 किंवा 3 तीव्र असू शकतात. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त चक्रीवादळे येतात आणि हे प्रमाण अंदाजे 4:1 असे आहे. 1891 ते 1990 या दरम्यान भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर चक्रीवादळांच्या वारंवारतेचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की पूर्व किनाऱ्यापासून 50 किलोमीटर रुंद पट्ट्यात जवळजवळ 262 चक्रीवादळे आली. यापैकी 92 तीव्र स्वरूपाची होती तर पश्चिम किनाऱ्यावर कमी तीव्र चक्रीवादळाची क्रिया दिसून आली, जिथे याच काळात 33 चक्रीवादळे आली, त्यापैकी 19 तीव्र स्वरूपाची होती. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे मे जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात येतात. उत्तर हिंदी महासागरात तीव्र आणि वारंवारतेची चक्रीवादळे द्विमोडल स्वरूपाची असतात. त्यांचा प्राथमिक शिखर नोव्हेंबरमध्ये असतो आणि दुय्यम शिखर मेमध्ये असतो. उत्तर हिंदी महासागरात चक्रीवादळ जमिनीवर धडकताना आपत्तीची शक्यता विशेषतः जास्त असते, कारण त्यासोबत येणारे विनाशकारी वारे, वादळ लाटा आणि मुसळधार पाऊस पडत असतो. यापैकी वादळ लाटांमुळे सर्वाधिक नुकसान होते, कारण समुद्राचे पाणी किनारी प्रदेशातील सखल भागात येते, मोठ्या प्रमाणात पूर येतो, समुद्र किनारे आणि तटबंदी उद्ध्वस्त होते, वनस्पती नष्ट होतात, मातीची सुपीकताही कमी होते. जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदलामुळे चक्रीवादळांचे प्रमाण आणि तीव्रता यांच्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
1: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
3: प्रसारित करत आहोत वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरी चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
4: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
5: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या अत्यंत लोकप्रिय आणि ज्ञानवर्धक अशा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी तृप्ती पक्षी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातली कठीण सूत्र, प्रयोगशाळेतील उपकरणं किंवा शास्त्रज्ञांचे शोध एवढंच नाही, तर विज्ञान

0: म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात दडलेली आश्चर्यांची दुनिया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाने वेढलेलो असतो. मोबाईलचा अलार्म, पंख्याची हवा, टीव्हीवरील चित्र, इंटरनेट, वाहनं, औषधं, अवकाशातील उपग्रह हे सगळं विज्ञानाचीच किमया आहे. आणि हेच विज्ञान जर मजेशीर पद्धतीने शिकायचं असेल तर त्यासाठी सर्वात सुंदर मार्ग म्हणजे वैज्ञानिक कोडी. कोडं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक गंमत उभी राहते. विचार करायला लावणारे प्रश्न, कल्पनाशक्तीला चालना देणारी उत्तरं आणि त्यामागचं अद्भुत विज्ञान. बालगोपाळांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोडी सोडवायला आवडतात. कारण कोडी केवळ मनोरंजन करत नाहीत तर आपली निरीक्षणशक्ती, विचारशक्ती आणि जिज्ञासा वाढवतात. वैज्ञानिक कोडी या सदरामध्ये आपण अशाच भन्नाट कोड्यांच्या माध्यमातून विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पना उलगडून पाहणार आहोत. काही कोडी आपल्या शरीराशी संबंधित असतील, काही निसर्गाशी, काही अवकाशाशी, तर काही आधुनिक तंत्रज्ञानाशी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण पाहतो, पण हे असं का होतं असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येत नाही. विज्ञान मात्र प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधतं. एखादा पक्षी आकाशात कसा उडतो, विजेचा दिवा कसा पेटतो, पाऊस का पडतो, मोबाईलवर आवाज कसा येतो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे आहेत. श्रोते हो, प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात एका छोट्याशा प्रश्नातूनच झाली आहे. का, कसं, कधी आणि कशामुळं हे प्रश्न विचारण्याची सवयच पुढे जाऊन संशोधनाची वाट उघडते. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी जिज्ञासा खूप महत्वाची आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ, अभियंते, संशोधक आणि नवसंशोधक असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, विज्ञानाची भीती नाहीशी व्हावी आणि विज्ञानाकडे आनंदाने पाहता यावं, हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या सदरामध्ये आपण केवळ कोड्याचं उत्तर जाणून घेणार नाहीत, तर त्या उत्तरामागील वैज्ञानिक कारण, त्याचा इतिहास, त्या क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ आणि भारतातील संशोधन यांचीही रंजक माहिती ऐकणार आहोत. त्यामुळे विज्ञान शिकणं होईल अगदी सोपं, मनोरंजक आणि लक्षात राहील असं. तर मग तयार आहात ना विज्ञानाच्या या अद्भुत सफरीसाठी? चला तर आपल्या बुद्धीला थोडा व्यायाम देऊया, कल्पनाशक्तीला पंख लावूया आणि विज्ञानाच्या दुनियेत मजेशीर कोड्यांमधून प्रवेश करूया. आजचं कोडं खूपच मजेशीर आहे. बुद्धिमान भासतो पण स्वतःची बुद्धी शून्य. सांगकाम्या आहे सांगाल तेवढेच मान्य. प्रत्येक क्षेत्रात माझाच ठसा, काम करतो मी नोकर जसा. साठवून ठेवतो माहिती खोल, चटकन करतो मी आकडेमोड. ओळखा पाहू मी आहे कोण? श्रोते हो, तुम्हाला उत्तर सुचलं का? होय, आजच्या कोड्याचं उत्तर आहे संगणक. चला तर मग या संगणकाच्या अद्भुत प्रवासाची आणि त्यामागील विज्ञानाची गोष्ट ऐकूया. संगणक म्हणजे एक अशी यंत्रणा जी स्वतः विचार करत नाही पण दिलेल्या सूचनांनुसार अतिशय वेगाने आणि अचूकपणे काम करते. आपण ज्या गोष्टींसाठी तासनतास घालवतो त्या संगणक काही सेकंदात पूर्ण करतो. माहिती साठवणे, गणिती क्रिया करणे, चित्र, व्हिडिओ संवाद, सगळं काही संगणकामुळे शक्य झालं आहे. आजच्या युगात संगणकाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. शिक्षण, बँकिंग, वैद्यकीय सेवा, शेती, उद्योग, प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर होत आहे. भविष्यात संगणक आणखी प्रगत होणार आहे. कदाचित तो आपल्यासारखा विचार करू लागेल, निर्णय घेईल आणि हे सगळं शक्य होईल विज्ञानाच्या मदतीने. तर श्रोते हो, आजचं कोडं आणि त्यामागचं विज्ञान तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
5: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST

0: फक्त एकदा कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही. अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन.
0: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
3: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
4: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया राजा मेहदी अली खान यांची रचना, संगीत मदन मोहन यांचं, चित्रपट अनपढ.

एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मी तर एकच टाकली होती.
1: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
0: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा

0: छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
1: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला

0: महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ चार पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 27 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोपालकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभाचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसेच स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील यांचा जन्म.

मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गोपाल कृष्णा या चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यामध्ये जे नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
2: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
2: टेक्स्ट मेसेज
1: येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला

0: बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा. तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्री व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे

0: गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट ती देऊन टाकता, कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा,
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू
1: शकता. FM 101.4 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र.

0: एकाच वेळेला भिन्न वाहनामधून एकेकटा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सामोपचारानं एकाच वाहनामधून जायचं ठरवलं तर इंधन बचत होईल, शिवाय हवा प्रदूषणाला देखील आळा बसेल.
1: FM 101.4 MHz वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल, भाविक नगर, कुसुमाग्रज स्मारकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
5: नमस्कार
4: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
5: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं, त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाही, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारणं बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत आहे. म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे, म्हणजे ते एक सिम्पटम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही, ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं, 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात. त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता पण असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाहीये. पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात, ते कायमस्वरूपी थांबवायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणले की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
4: नक्कीच, म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल,

0: भाविक नगर कुसुमाग्रज स्मारकाजवळ गंगापूर रोड नाशिक. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण आत्ताच ऐकला. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना श्रोते हो आपण आत्ताच ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो अशीच सुरेल गाणी आपण ऐकणार आहोत 8:15 आमच्या गीतधारा या कार्यक्रमात. FM 101.4 MHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण असं म्हणलो की कौटुंबिक इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि रादर कुटुंबातल्या प्रत्येकाची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट सुद्धा असली पाहिजे, कारण प्रत्येकाची बकेट लिस्ट ही वेगळी असते, प्रत्येकाची स्वप्न इच्छा आकांक्षा या वेगळ्या असतात. मग या सगळ्याला धरून ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो त्यावेळेला घरामध्ये नवरा बायकोमध्ये आई वडील आणि मुलांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. तर ही चर्चा कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे याही आधी आपण बोललोय, पण आज पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते कारण याबद्दल आज आपण डिटेल मध्ये बोलूयात.
2: सो बेसिकली मॅडम, चर्चा व्हावी हे 100% खरं आहे किंवा ती झालीच पाहिजे असं मी म्हणेल. एक दुसरा महत्वाचा मुद्दा काय की काय चर्चा व्हायला हवी, तर बेसिकली प्रत्येक मुलाचे म्हणजे जर चौकोनी कुटुंब असेल, मुलगा मुलगी आई वडील, तर मुलाचं एज किती, त्याचे इथून पुढचे भविष्यातली स्वप्न काय आहेत याची कुठेतरी मांडणी झाली पाहिजे. म्हणजे जर त्याला उत्तम एज्युकेशन घ्यायचं असेल तर ते एज्युकेशन कशा स्वरूपाचं घ्यायचंय, सायन्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, ह्याच्या जगभरातले टॉप क्लासेस कॉलेजेस युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत, त्याची कॉस्ट काय आहे, आणि मग त्या बेसिसवर त्या मुलासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे याची चर्चा थोडीशी झाली पाहिजे. मुलगी आहे तर तिला कदाचित डान्स मध्ये करिअर करायचंय, त्याच्या रिलेटेड उत्तम क्लासेस लावायचे, तिला करिअर म्हणूनच ते निवडायचं आहे असं जेव्हा असेल तर मग त्याचं बेस्ट एज्युकेशन कुठे होतं, त्याच्या युनिव्हर्सिटीज कॉलेजेस कुठले आहेत, भारतात आहेत की भारतात बाहेर आहेत, मग त्याची कॉस्ट कशी असू शकते आणि मग त्या कॉस्ट साठीची इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे ही त्या मुलांबरोबर चर्चा होणं अपेक्षित आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय की मग कुटुंब म्हणून आम्हाला फिरायला जायचंय, वर्षाच्या गाठी एक ट्रीप करायची आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, म्हणजे ते आयुष्यभराचं आहे. म्हणजे मुलं जोपर्यंत मोठी होतात वर्षाला एक ट्रीप असं जरी कन्सिडर केलं तर पुढची 10-15-20 वर्ष आपण फिरणार आहोत, मग हे फिरताना दरवर्षी खर्च होणार आहे, मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. नवरा बायकोने एकत्र बसून रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपलं आणि जे वयाच्या खूप आधी सुरू केलं पाहिजे, म्हणजे मी असं म्हणेल की लग्न झाल्या झाल्या सुरुवात ही रिटायरमेंट प्लॅनिंगने झाली पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणार आहोत. कारण तेच जर मी माझ्या प्रायोरिटी आता मग मुलांची एज्युकेशन आहेत, मग मला घरातल्या मोठ्यांच्या काहीतरी अडचणी आहेत त्या प्रायोरिटी आधी सांभाळायच्यात, हे सगळं आयुष्यात असणारच आहे. पण छोट्या प्रमाणात का होईना रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात करून त्याच्यासाठीची गुंतवणूक ही अगदी लग्न झाल्या झाल्या आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी नवरा बायकोने एकत्र बसून त्याच्यावर डिस्कशन, त्याच्या प्लॅनिंगचं डिस्कशन हे केलं गेलं पाहिजे. सो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत ज्या डिस्कस झाल्या पाहिजेत आणि मग त्या डिस्कस झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग, एकंदरीतच या प्रत्येक गोष्टीसाठीचं एकत्रित प्लॅनिंग म्हणून फॅमिली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, एकत्रित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाचं आर्थिक प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, तुम्हाला देखील तुमचे गोल्स व्यवस्थित अचीव करायचे असतील, तर तुमच्या प्रत्येकासाठी क्रिसेंट मध्ये पर्सनलाइज्ड प्लॅन तर असणारच आहे, शिवाय मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर मग सल्लागाराकडे जाऊन आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित आर्थिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, मग जेव्हा अशा प्रकारे कुटुंब क्रिसेंट मध्ये समजा जर का ते आलं तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारता किंवा त्यांचे गोल्स कशा प्रकारे समजून घेतात याबद्दलही सांगा.
2: म्हणजे जे आम्ही गेली 15-20 वर्ष करत आलेलो आहोत, सातत्याने करत आलेलो आहोत, कुठलंही कुटुंब

0: कुटुंब आमच्यासमोर आल्यानंतर ओव्हरऑल गुंतवणुकीची गुरुकिल्ली देताना म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे, आर्थिक नियोजन करताना मग त्यांची अर्निंग असणारा मेंबर, कुटुंबात अर्निंग असणारा मेंबर ह्याची लाईफ सेक्युरिटी कशी असली पाहिजे, पूर्ण कुटुंबाची हेल्थची सेक्युरिटी कशी असली पाहिजे. मी सेक्युरिटी हा शब्द याच्यासाठी वापरतो की बाबा ती व्यक्ती म्हणजे जी ब्रेड अर्नर आहे कुटुंबातली तीच व्यक्ती जर गेली तर फॅमिलीचं अर्थार्जन थांबणार आहे आणि मग ह्याचं प्लॅनिंग काही आहे का, म्हणून ती लाईफ सेक्युरिटी. हेल्थ सेक्युरिटीच्या बाबतीत जेव्हा मी बोलतो तेव्हा कुटुंबातली कुठलीही व्यक्ती मोठ्या आजाराने त्रस्त झाली, आजारी पडली, तर सगळं घर विस्कळीत होतं आणि ते विस्कळीत होताना आर्थिक नियोजनही गडबडतं. मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हेही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे दोन महत्वाचे मुद्दे टेक ओव्हर केल्यानंतर म्हणजे या दोन स्टेप सर पुढे सरकल्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा येतो, विच इज वेल्थ सेक्युरिटी. आता वेल्थ सेक्युरिटी करताना देखील भारतातली पद्धत अशी आहे की एखादं कुटुंब आहे मग रिअल इस्टेटमध्ये ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असेल तर एक फ्लॅट, दोन फ्लॅट, तीन फ्लॅट, एक जागा, एक प्लॉट, दोन प्लॉट असं ते करत जातात. किंवा मग सोनं विकत घेत असेल तर सारखं सोनंच विकत घेतात, किंवा शेअर्स विकत घेत असतील तर सारखेच शेअर्स विकत घेतात. तर असं न होता प्रत्येक ऍसेट मध्ये गुंतवणूक, लिक्विड ऍसेट क्लास, डेट ऍसेट क्लास, कमोडिटी ऍसेट क्लास, रिअल इस्टेट ऍसेट क्लास, इक्विटी ऍसेट क्लास, या प्रत्येक ऍसेट क्लास मध्ये त्या कुटुंबाची किती पर्सेंटेज गुंतवणूक पाहिजे सो दॅट त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना अडचणी येणार नाहीत आणि त्यांच्या रेग्युलर इंटरवलला लागणारे वेळोवेळीचे पैसे त्यांना उपलब्ध राहतील. म्हणून ऍसेट ॲलोकेशनला अनन्यसाधारण महत्व आहे, याची देखील चर्चा होते. आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही काही फॉर्म्स भरून घेतो, म्हणजे ते कुटुंब गुंतवणूक करताना त्यांचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांचं इन्कम एक्सपेन्सेस हे ते कशा पद्धतीने सांभाळतात, एक्सपेन्सेस हे कुठल्या गोष्टीवर जास्त होतात याच्याबद्दल समजून घेतलं जातं. आत्ता त्यांचं ऍसेटचं ॲलोकेशन कसं आहे, कुठल्या ॲसेटमध्ये त्यांनी किती पर्सेंटेज पैसे लावलेले आहेत याच्याबद्दलची मांडणी होते. आणि जर तो ॲसेट रिस्ट्रक्चर करायचं असेल तर त्याबद्दल सांगितलं जातं. आणि फायनली त्यांचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, किती गोल्स असू शकतात, त्या गोल्सची आम्ही मांडणी केलेली आहे. 30-40 वेगवेगळे गोल्स आमच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. मग तो फॉर्म भरून पूर्ण कम्प्लीट आल्यानंतर मग त्याची असेसमेंट होते आणि त्यांचा एक प्लॅन तयार होतो, इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल, तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल, तुमचे गोल्स ठरलेले असतील आणि त्या गोलशी रिगार्डिंग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कधी करावी, कशी करावी, कुठे करावी, या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटू.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण आत्ताच ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकता आहात.
4: एकाच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या वाहनधारक व्यक्तींनी आपल्या मार्गावरच्या आपल्या सहकार्याला सहप्रवासी केलं तर इंधन बचत होईल

0: शिवाय हवा प्रदूषण कमी व्हायलाही हातभार लागेल.
1: FM 101.4 MHz हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात अर्थातच हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रसिक हो नमस्कार. गीतधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गीतधारा कार्यक्रमात रोजच्याप्रमाणे आजही आपण सुरेल सुमधूर अशा भावगीतांचा आनंद घेणार आहोत. रसिक हो, तुम्हा आम्हा मानवी मनातील भावविश्वांची संगीतमय भावनोत्कट अभिव्यक्ती म्हणजे मराठी भावगीत. तुम्हा आम्हा मराठी रसिकांच्या मनाचा एक हळवा कोपरा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघा ना, हा कोपरा आपल्या आवडत्या गीतानं सदैव व्यापलेला असतो. आणि हे गाणं काही एकटं नसतं, हं, त्या गाण्याबरोबर आपल्या आठवणींचे कोश त्यावर विणलेले असतात. आणि आठवणींची रूपं ही किती असतात, कधी आनंदी असतात, कधी दुःखी असतात, कधी विरहाच्या आठवणी असतात. पण ह्या सगळ्या भावनांवर भावगीत हे अगदी जादूसारखं काम करतं, मनाला एक शांतता देतं. ग्रेस यांचं एक असं सुमधूर असं भावगीत ऐकणार आहोत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित त्रिथेनाथ मंगेशकर यांचं.

0: आपल्या दुःखाचीही कविता करणारे कवी ग्रेस आणि त्या कवितेला आणि सुरेल बनवणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर. रसिक हो, ग्रेस यांची ही कविता, हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. अशीच सुरेल गाणी आपण ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमात. पण आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा.

0: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगुबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
5: आपल्या दंडे सराफांचा,
4: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
5: शिवाय मजुरीवर 25% सूट.
4: महोत्सव 15 जून पर्यंत.
5: दंडे गोल्ड अँड डायमंड,
4: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
6: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
7: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
6: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
7: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
6: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
9: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
8: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
9: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
8: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
9: यासाठी तुमची वाट बघतोय
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
9: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
10: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
11: आत्मा मालिक ये.
12: 101.4 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणी नाशिक केंद्र.

लता मंगेशकर यांच्या स्वरात, सुरेश भट यांची रचना श्रोते हो आपण आत्ताच ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. FM 101.4 MHz हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात, अर्थातच आकाशवाणीच्या नाशिक केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात. श्रोते हो, आणि आता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. आनंद घन अर्थातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर. संगीतकार म्हणून काम करताना लताजींनी आनंद घन हे टोपण नाव आपल्या स्वतःला घेतलं. पार्श्वगायिका आपली ही प्रतिमा अबाधित राहावी यासाठी आणि 1960s काही मोजक्या चित्रपटांना त्यांनी आनंद घन या नावानं सुरेल संगीत दिलं. त्याचपैकी 1963 मोहित यांची मंजुळा हा जो चित्रपट प्रसिद्ध झाला, प्रसारित झाला, तर त्या चित्रपटातल्या गीतांना लताजींनी आनंद घन म्हणून संगीत दिलं. ऐकूया लताजींच्याच आवाजात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत.

लता दीदींनी गायलेलं आणि आनंद घन हे नाव वापरून त्यांनी संगीतबद्ध केलेलं मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत आपण आत्ताच ऐकलं, जगदीश खेबुडकर यांचं. रसिक हो, गायनाबरोबरच संगीतकार म्हणूनही लता दीदी तेवढ्याच उत्कृष्ट होत्या. त्यांनी दिलेलं संगीत हे मराठी मातीशी जोडलेलं होतं आणि लोकसंगीताच्या अंगानं जाणारं होतं. 5 उत्कृष्ट अशा मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं, त्यामध्ये मोहित यांची मंजुळा जो 1963 साली प्रदर्शित झाला, मराठा तितुका मेळवावाला त्यांनी संगीत दिलं, तांबडी माणसं, रामराम पाहुणं, साधी माणसं या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं आणि या सगळ्या चित्रपटांमध्ये पारंपरिक मराठी लोकसंगीत आणि भावगीत असा संगमच आपल्याला या गीतांमध्ये बघायला मिळतो, त्याच्या चालींमध्ये बघायला मिळतो. साधी माणसं या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. या चित्रपटासाठी लता दीदींना आनंद घन या त्यांच्या संगीतकाराच्या प्रतिभेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं हे गीत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद खान यांचं. रसिक हो, मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आपण अजूनही सुरेल अशा मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
4: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.
5: FM 101.4 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणी नाशिक केंद्र.
3: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

रसिक हो, जे उत्कृष्ट गायक कलाकार होते त्यातले काही उत्कृष्ट संगीतकार सुद्धा होते. जसं मगाशी मी सांगितलं की लता मंगेशकर यांनी आनंद घन या टोपण नावाने संगीत दिलं, तसंच बाबूजींनी अर्थातच सुधीर फडके यांनी सुद्धा सुधीर फडके याच नावाने संगीत दिलं. पण अतिशय म्हणजे त्यांचं गाणंही उत्तम होतं, त्याचबरोबर त्यांचं संगीतही तेवढंच दर्जेदार होतं. लाखाची गोष्ट या चित्रपटातलं हे गीत आता आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं बाबूजींनी, अर्थातच सुधीर फडके यांनी. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांपैकीच एक चित्रपट होता ज्योतिबाचा नवस. या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे, जगदीश खेबुडकर यांचं, आणि गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं सुधीरजी फडके यांचं. श्रोते हो, बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांपैकीच एक अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे मुंबईच्या जावई. तो चित्रपट इतका गाजला, खरं तर इतकी सरळ साधी आणि थोड्याशा विनोदी ढंगानं जाणारी ही कथा होती, त्याचबरोबर मुंबईमध्ये राहणाऱ्यांचं वास्तवसुद्धा या कथेच्या माध्यमातनं दाखवलं गेलेलं होतं. याच चित्रपटावरून एक हिंदी चित्रपट बनवला गेला, पिया का घर या नावाचा. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीत दिलं होतं आणि त्यातलं अतिशय सुरेल असं गीत आहे जे सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं. ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत आहे, ऐकूया.

रसिक हो, कलाकार हे व्हर्सेटाईल असतात, बहुमुखी असतात, त्याचबरोबर अनेक कलाही त्यांना काही वेळा अवगत असतात. आणि खरंच त्यांची ही कला तुम्हा आम्हा रसिकांना जी उत्कृष्ट असते ती भावतेच. संगीतकारांच्या बाबतीत आपण बघितलं की जे गायक होते त्यांनी चित्रपटाला संगीतही दिलं, भावगीतांनाही अनेक संगीत दिलं, त्याचबरोबर अनेक भाषांमध्ये सुद्धा गायकांनी गाणी गायली आणि ती अतिशय उत्तम. शब्द, भाव हे सगळे तोलून मापून समजून उमजून ती गाणी गायली आणि अर्थातच त्याच्यातनं योग्य तो अर्थ, योग्य तो भाव तुम्हा आम्हा रसिकांपर्यंत पोचला आणि ती गाणी आपल्याला आवडली सुद्धा. असेच एक गायक हिंदी चित्रपटसृष्टीतले महेंद्र कपूर यांनी सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाणी गायली, त्यापैकीच एक म्हणजे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले यांच्याबरोबर गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत अतिशय लोकप्रिय झालं. ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीत एन दत्ता यांचं.

रसिक हो या गीताबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंगमधला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. एफ एम 101.4 मेगाहर्ट्सवर आपण ऐकता आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजतायत आता, ठीक 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप्लिकेशनवर हे आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजेपासून आत्तापर्यंत म्हणजेच सकाळचे 10 वाजेपर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकत होतात. सकाळचे 10 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर,
3: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
4: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
5: नमस्कार.

0: सर, आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
1: येस, म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेलात तर सर्वात जास्त जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्श ज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते, कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो. आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच, पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
0: श्रोत्या, 22 मे म्हणजे शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर नाशिक मध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंदा लॉन्ड्री जवळ नाशिक इथं दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारचे अलर्जीज, डायबिटीस, बीपी आणि थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 22 मे शुक्रवार दुपारी 12 ते 7 नाशिक इथे. सर, आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
1: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते, ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धी बरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो, ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीवनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं, म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते, शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात, तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
0: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, 22 मे म्हणजे शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर नाशिक मध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंदा लॉन्ड्री जवळ नाशिक इथं दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारचे अलर्जीज, डायबिटीस, बीपी आणि थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 22 मे शुक्रवार दुपारी 12 ते 7 नाशिक इथे. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आपण आत्ताच ऐकला. FM 101.4 MHz आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 10:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीत भारती.
4: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

0: हे गीत होतं संदीप खरे यांचं आणि गायलं होतं विभावरी आपटे जोशी आणि सलील कुलकर्णी यांनी. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोतेहो गीतभारती या कार्यक्रमात सुमधुर गाण्यांचा आनंद आपण घेत आहात FM 101.4 MHz वर, अर्थातच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: 101.4 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणी नाशिक केंद्र.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
3: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
3: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
7: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.
8: आत्मा मालिक ये.
9: FM 101.4 MHz आकाशवाणी नाशिक.
10: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
9: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.
11: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा,
12: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
11: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
12: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
11: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
12: यासाठी तुमची वाट बघतोय
11: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
12: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
13: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
14: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
13: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
15: विजिट atmamalikonline.com.
16: सकारात्मक ऊर्जेचा अखंड सरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव

0: सब 15 जून पर्यंत
1: धंडे गोल्ड एंड डायमंड्स
0: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: आत्मा मालिक ये.
4: कमल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
5: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
4: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
5: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
4: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
7: atmamalikonline.com.
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
9: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
8: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
9: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
8: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
9: यासाठी तुमची वाट बघतोय
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
9: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
10: हाय, हॅलो, नमस्कार, मी चिन्मय उगिरकर. आपण ऐकत आहात FM 101.4 आणि या केंद्रावरचे कार्यक्रम आपण जगभरात कुठेही ऐकू शकतात न्यूज ऑन एअर या ऍप वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नाशिक.
11: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

0: मधुरदातार. मधुरदातार यांच्या स्वरात प्राजक्त पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित राणे यांचं.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
4: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
5: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
6: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा
6: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
6: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
8: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
7: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
9: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
9: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
6: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
4: आपल्या दंडे सराफांचा
6: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
6: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.

0: परीक्षक फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के

0: साथ बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे
1: atmamalikonline.com।
2: अगर अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
3: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावा अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
3: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
4: वडनेरे सराफ
3: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक।
5: बदला बदला सवय बदला।
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत

0: बदला, सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका, सकाळी 7:50 दरम्यान.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
4: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
5: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
8: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.
9: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रसयुक्त प्रमाणशीर रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी 7:55

0: श्रोते हो FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आता एक निवेदन आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमाविषयी.
1: बलोपासना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात करिअर घडवणारा प्राचीन क्रीडा प्रकार मल्लखांब. मल्लखांब या खेळाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद अवश्य ऐका. कार्यक्रम स्पेक्ट्रम बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 8:30 FM 101.4 MHz अर्थात आकाशवाणी नाशिक केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवश्य ऐका कार्यक्रम स्पेक्ट्रम.
2: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.
0: FM 101.4 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते हो आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, ए आई आर मराठी डीटीच्या परवाहिनी सुद्धा आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकू शकता. मध्यान्नीचे 12 वाजते थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ

म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोत्यो, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनिटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचंय. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा.

0: उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचंय वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचेत. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निक सुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम

0: अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एका वेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग ह्याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ, व्हॉट डीड यू डू येस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनाउन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच, म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: तर इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याची ही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे तो एक

0: संकोच असतो, मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी. तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात. आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी, फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही

तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आप

0: तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग, वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज

0: दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे. पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत,

त्या दिवसांचं, गावांचं, रंग रूप गंध स्पर्श नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो, त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख ह्याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नर पोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्यापुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगूआजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर

देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच, स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत, मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावे पाटच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही, मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं, आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हं. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला येई

0: आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते, नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं

0: राजेश खन्ना और माला सिन्हा पर फिल्माया गया मर्यादा फिल्म का ये गाना किशोर कुमार और लता मंगेशकर की आवाजों में आपने सुना। बोल आनंद बख्शी के थे और धुन बनाई थी कल्याण जी आनंद जी ने। सही जवाब के लिए बेहद शुक्रिया। हमारे एक श्रोता ने बताया कि मैसूर का किला देखा, राजा का पुराना राजमहल है। विश्व संग्रहालय दिवस की हार्दिक बधाई देते हुए एक श्रोता बता रहे हैं कि 1989 में मुंबई के संग्रहालय पुरानी वस्तुओं, यादगार चीजें, धरोहर, विरासत, ये म्यूजियम उन्होंने दो बार देखा है।
1: संभाजीनगर केंद्रावरून संक्षेपित करू। त्याआधी राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
2: आकाशवाणी मुंबई, विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक। आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू। 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले। या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे। भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं। गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं। ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या 2 देशांच्या भेटीसाठी रवाना झाले। दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे। छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या

सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्न हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.
अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे, तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये

मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFSचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी

0: प्रयत्न करावेत असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 मध्ये बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरलं आहे. या केंद्राचं रुपांतर रेशीम पार्कमध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5,00,000 लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

ए संजू, ए बिच्चू, ए मुन्नी, तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो मैं गाओ।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल.

याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली, तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती अशी प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजना नाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस

0: कांग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, एपी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. पिछले भाग में आपने सुना.
3: उन दिनों दूध की तकलीफ थी. आखिर एक दिन एक दोस्त से मैंने कहा, भाई आओ साझे में एक गाय ले लें, तुम्हें भी दूध का आराम होगा, मुझे भी दूध आने लगा. रोज रोज के झंझट से मुक्ति मिली. 3rd महीने चड्ढा का तबादला हो गया. मैं अकेले गाय न रख सकता था. गाय आधे दामों बेच दी गई. आखिर ये सलाह हुई कि एक बकरी रख ली जाए. लेकिन एक ही हफ्ते में दूध की मात्रा कम होने लगी. पंडित जी से हाल कहा तो उन्होंने कहा,
4: देहात की बकरी है, यहां बंधे बंधे दूध कम हो जाए तो ताज्जुब नहीं, इसे जरा टहला दिया कीजिए.
3: लेकिन शहर में बकरी को टहलाए कौन और कहां, इसलिए ये तय हुआ कि बाहर कहीं मकान लिया जाए. झटपट मकान बदला, एक काछी से तय कर लिया कि रोजाना बकरी के लिए कुछ

हमराही। आज का चाय गीत इतना ही, इजाजत दीजिए यूनुस खान को, नमस्कार।

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग सामावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साधं आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं का आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्समध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात, प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे.

त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते, आणि जेव्हा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे, पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर

आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे. आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे. आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आपले रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं
1: काय चाललंय?
0: बिल बनतय.
1: चल तुझं कार्ड दे,
0: पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा

0: क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गॅरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 1,93,72,72,00,000 रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाही.

0: हीच तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा,
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
5: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
4: सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय.
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
6: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो,

0: आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत.

0: पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करते. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय ते आपले

0: नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50 ते 55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की गार म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं, शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तर आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही, तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराइज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहे की हे पाणी साठवून ठेवता येतं. शेतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे थोडीच आहे हो आपल्याकडे, 750 मिलीमीटर पाऊस. याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे, त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी. आज सोमवार भारतीय स्वर दिनांक 28 वैशाख 1948 अर्थात 18 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, महा डीबीटी पोर्टल या

0: श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
1: नमस्ते मॅडम.
0: सर, आता महाडीबीटी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
1: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणारं अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये. अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
0: पण अर्ज एक योजना आणि हे जे त्याचं ब्रीदवाक्य तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
1: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो. त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक योजना अनेक.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. नाही काय, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये,
1: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते म्हणजे काय सांगाल?
1: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती. त्याच्यामध्ये 2025 पासून, मे 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य. या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज करेल, ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जे वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने
0: चालू करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
1: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता. हा जो पोर्टल काढलाय, या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12-8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही. तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली आहे.
0: नक्कीच, बरोबर आहे. सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
1: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ही एक डिजिटल पोर्टल आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये. जे काही अर्जाची प्रोसेस आहे ती पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे. त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत नाही.
0: सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
1: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण. त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिकसाठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथा घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवा घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे. अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार, मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो.

0: शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकरण उपअभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो, कृषी पंपसाठी, या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे, ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेड नेट ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
0: आहेत
1: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त
0: आहेत.
1: बरोबर. सर आता फार्मर आयडी जो असतो, तर फार्मर आयडी म्हणजे काय?
0: फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. सर कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचा उद्देश काय आहे, तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7, 12, 8 सगळे अटॅच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7, 12, 8 अ, त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड, एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7, 12 लिंक केल्यामुळे ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7, 12, 8 डायरेक्ट तिथं दिसतो. फक्त शेतकऱ्याला त्याचं काय आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: हे कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
1: अच्छा, म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आयडी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आयडी काढायला काय लागतं, 7, 12, 8, त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं.
0: जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आयडी काढता येतो.
1: अच्छा, म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत तयार झालेल्या. सर आता या पोर्टल साठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा.
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आयडी टाकायला लागतो. फार्मर आयडी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: दिसतं
0: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे?
0: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबी, त्यातलं कुठलंही घटक त्याने निवडायचं आहे. निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त जीएसटी 3.60 रुपये असे टोटल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत. पुन्हा पुन्हा त्याला करायची नाहीये,
1: गरज नाही,
0: गरज नाही.
1: बरोबर.
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे तर मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो. त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केला तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित

0: मोबाईल नंबर वर, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे, आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा.
0: आता तर शेतकऱ्याला 7-12 आठ अपलोड करायची गरजच नाहीये, फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर, म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये, पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत.
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं, अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात. अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं.
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो.
1: अच्छा.
0: मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा, आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं असतं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उप कृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उप कृषी अधिकारी जाऊन तिथल्या मोका तपासणी करतात. जर 1 लाखाच्या वरच जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला. त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जी परिगणना केली अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो. ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणना चेक करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर, आता हे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे बचत गट असतील तर महिलांचे
0: बचत गट पण कृषीशी
1: निगडीत असायला
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो त्यास वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो, आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं. असे 3 ऑप्शन आहेत सर ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं तर मी सांगितलं, मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. 26 मध्ये मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठेतरी. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला तर तो युजर आयडी आणि पासवर्डनीच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. फार्मर

0: आयडीनी लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत. तर सर, आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं, तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती, काय योजना निहाय आहे ना शेतकऱ्यांना. जर बघितलं ना, जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे, यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 45% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि एससी एसटी जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान आहे जवळपास. आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून, वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये एससी आणि एसटी शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे, जो आहे 022-61-31-64-29.
1: अच्छा,
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022-61-31-64-29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महा डीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण, सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महा डीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: महा डीपीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

0: विठ्ठल उमापाणी सहकारी निघालेल्या या कोळी गीताबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.
1: आज के हवा महल में प्रस्तुत है झलकी ये भी खूब रही. लेखक उर्मिला मिश्रा, निर्देशक चंद्रप्रभा भटनागर.